अनुबे नमस्तंगा भेखे नमस्तंगा लेखे नमस्तंगा गाये नमस्तंगा जाये नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा धर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा तामंग नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा बाहे नमस्तंगा ठाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नाते नमस्तंगा शेते नमस्तंगा गादे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंग उदारे नमस्तंगा पारे नमस्तंग सोएका नमस्तंगा नेका नमस्तंगा भूते नमस्तंगा जूपे नमस्तंग नरकर्मे नमस्तंग नरपरमे नमस्तंग नरदेशे नमस्तंग नरपेशे नमस्तंग नरदामे नमस्तंग नरकामे नमस्तंग नरताते नमस्तंग नरकाते नमस्तंग नरतूते नमस्तंगा भूते नमस्तंगा लोके नमस्तंगा शोके नमस्तंग नरतापे नमस्तंगा थापे नमस्तंग नरमाने नमस्तंग निदाने नमस्तंगा गाहे नमस्तंगा बाहे नमस्तंग दरभर्गे नमस्तंगा सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सजोगे नमस्तंगा रंगे नमस्तंगा भंगे नमस्तंगा गमे नमस्तस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंगा जाते नमस्तंगा पाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंगा पेशे नमस्तंग नरतामे नमस्तंग नरवामे।

नमस्तंगा जन्मे नमस्तं सौवर्मे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगा भरणे नमस्तंगा भरणे नमस्तं जरारं नमस्तं कर्तारं नमो सर्वतन्दे नमो सदाबंदे नमस्तं दर्शाके नमस्तं दर्भाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तंगानंदे नमस्तं महंदे नमस्तस्तरागे नमस्तं सुवागे नमो सर्वसुखं नमो सर्वभूखं नमो सर्वकर्ता